0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: मधे मधे वाजविन शेट्टी,
1: हम दो हमारे दो।
0: मधे मधे वाजविन शेट्टी, तुझी माझी होईल गट्टी। मधे मधे वाजविन शेट्टी, तुझी माझी होईल गट्टी।

0: सुपर सुप्रभात छत्रपती संभाजीनगर आरजे अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आहे 16 सप्टेंबर. चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष काय नेमकं, आज दिवसात इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या.
1: आरजे अदनान सोबत दिन विशेष, दिन विशेष.
0: तर 1620 मध्ये मेफ्लॉवर जहाजाने साउथॅम्प्टन बंदरातून उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले होते. यानंतर 1908 मध्ये जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली होती आणि 1935 मध्ये इंडियन कंपनीज ऍक्ट बँक ऑफ महाराष्ट्राची नोंदणी झाली होती 1935 ला. आणि 1963 मध्ये मलायाला स्वातंत्र्य या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले होते, म्हणजे मलेशियाच्या अगोदरचे नाव मलायाला असं होतं, त्यानंतर मलेशिया करण्यात आलं. आणि 1963 मध्ये झेरॉक्स 914 या मशीनचं प्रात्यक्षिक झालं होतं, यानंतर झेरॉक्स मशीन कार्यान्वित झाली होती. आणि 1987 मध्ये ओझोनच्या थराच्या कमीत कमी संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली होती. 1997 मध्ये ITC आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णचा 100 मीटर धावण्याचा 10.50 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम बनला आहे. आणि 1997 मध्ये निवृत्त शिक्षक पंडित गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार जाहीर झाला होता. क्या बात है. यानंतर आज जन्मदिवस आहे 1853 ला जन्मलेले नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर अल्ब्रेन्स कॉन्सेल यांचा. आणि 1930 ला जन्म झाला होता भारतीय शास्त्रीय गायक पद्मश्री विजय किचलू यांचा. तर हे होतं आजच्या दिवसाचं, म्हणजे 16 सप्टेंबरचं दिन विशेष. अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा आरजे अदनानचा हा शो.
2: Only on MGM 90.8 FM.

0: माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर।
1: हॅलो अँड नमस्कार, आरजी अदनान तुमच्या सोबत आहे। या गणेश उत्सवात आपण अष्टविनायक गणपतींबद्दल माहिती घेत आहोत।
2: अष्टविनायका तुझा महिमा कसा।
1: आता आपण ऐकूयात सिद्धटेकचा सिद्धिविनायक। सिद्धिविनायक मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथे आहे। सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित असलेले सिद्धिविनायकाचे हे मंदिर म्हणजे अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती। उत्तराभिमुख असलेली अष्टविनायकांपैकी एकमेव अशी मूर्ती आहे जिची सोंड उजवीकडे आहे। उजवीकडे सोंड असलेला गणपती हा खूप शक्तिशाली असतो, तसेच त्याचे सोळेही कडक असते। तसेच या गणपतीला प्रसन्न करणेही कठीण समजले जाते। बाप्पाची ही मूर्ती 3 फूट उंच व त्याने एका पायाची मांडी घातली असून त्यावर रिद्धिसिद्धी विराजमान आहेत। भक्तांमध्ये असे समजले जाते की या देवळाच्या डोंगराला 21 दिवस प्रदक्षिणा पूर्ण केल्या की आपल्या महत्वाच्या कामातील विघ्न दूर होऊन ते काम पूर्ण होते। तर या मंदिराची आख्यायिका आहे की भगवान विष्णू ध्यान निद्रेत असताना त्यांच्या कानातून उत्पन्न झालेले मधु आणि कैटक दानव ब्रह्मदेवांच्या सृष्टी निर्माणाच्या कार्यात अडथळा आणत होते। त्यामुळे भगवान विष्णूंना त्यांच्या ध्यान निद्रा भंग करून मधु व कैटब यांना थांबवण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करावे लागले, पण भगवान विष्णू त्यांना पराजित करू शकले नाही व त्यामुळे त्यांनी हे युद्ध थांबवले। त्यावर भगवान शंकरांनी मधु व कैटभाला पराजित करण्यासाठी भगवान विष्णूंना गणपतीची आराधना करायला सांगितली। त्यानंतर सिद्धटेक येथेच भगवान विष्णूंनी गणपतीची मूर्ती निर्माण करून त्यांची आराधना केली व येथेच गणपतीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना अनेक सिद्धी प्रदान केल्या व त्यानंतर भगवान विष्णूंनी मधु व कैटवाचा पराभव केला। रशिया मंदिराची आख्यायिका आहे।

0: यांच्या चिंते पासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2 लाख करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका सुमारती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.

Let's play the game. You're listening to MTM 90.8 FM. एक आपण गेम खेळणार आहोत ज्यात मी तुम्हाला एक म्हण ऐकवणार आहे आणि त्याचा अर्थ काय होतो त्या म्हणीचा ते तुम्ही मला व्हॉट्सअप करून सांगा. तर आजची म्हण अशी आहे की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तर या म्हणीचा अर्थ काय तुम्ही मला लवकरात लवकर सांगा. म्हण पुन्हा एकदा ऐका की बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. या म्हणीचा अर्थ काय उत्तर व्हॉट्सअप करा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवर 9359320080. जे लवकरात लवकर उत्तर सांगेल त्यालाच एक गिफ्ट मिळणार आहे. सो

0: वेलकम बॅक. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे आणि हेल्दी लाईफ मध्ये आज आपण बोलत आहोत व्हिटॅमिन्स बद्दल. आपल्या सोबत आहे डॉक्टर अश्लेषा जांबुरे मॅम, MGM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. तर मॅम, आतापर्यंत आपण B1 व्हिटॅमिन बद्दल जाणून घेतलं, तर आता व्हिटॅमिन B2 बद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर एक्झॅक्टली व्हिटॅमिन B2 म्हणजे काय?
1: व्हिटॅमिन B2 ह्याला आम्ही आमच्या भाषेत रायबोफ्लेविन असे म्हणतो. हे सुद्धा शरीरात ऊर्जा निर्माण करणाऱ्या अनेक एन्झाईम्स साठी आवश्यक असतं. त्याबरोबरच त्वचा, डोळे आणि तोंडाच्या आरोग्यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्वाचे आहे.
0: आणि व्हिटॅमिन B2 चे कार्य काय?
1: व्हिटॅमिन B2 हे मुख्यतः आपल्याला ऊर्जा निर्मितीमध्ये मदत करते. त्याबरोबरच कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि चरबीच्या चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम मध्ये याचा सहभाग असतो. त्याबरोबरच त्वचा आणि तोंडाचे आरोग्य राखते, डोळ्यांचे आरोग्य राखण्यात मदत करते. शरीरामध्ये ऑक्सिडेशन रिडक्शन नावाची जी प्रक्रिया सुरू असते त्यामध्ये सुद्धा हे महत्वाचे काम करते.
0: आणि व्हिटॅमिन B2 चे आहारातील स्रोत कोणते?
1: B2 चे स्रोत आहेत मुख्यतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. त्याचबरोबर दही, चीज, अंडी, हिरव्या पालेभाज्या, डाळी, बदाम आणि नॉन व्हेजिटेरियन फूड मध्ये मांस आणि फिश हे व्हिटॅमिन B2 चे मुख्य स्रोत आहेत.
0: आणि व्हिटॅमिन B2 ची कमतरता झाल्यास काय लक्षणे दिसतात?
1: व्हिटॅमिन B2 च्या कमतरतेला अरायबोफ्लेविनोसिस असे म्हणतात. यामध्ये ओठांच्या कोपऱ्यांना भेगा पडणे, तोंडाच्या कोपऱ्यांना जखमा होणे, जीभ लाल होणे किंवा दुखणे, तोंडात जळजळ होणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यात जळजळ आणि पाणी येणे आणि प्रकाश सहन न होणे ही मुख्य लक्षणे दिसतात.
0: आणि तोंडाच्या कोपऱ्यांना भेगा पडणे कोणत्या व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे होते?
1: हे प्रामुख्याने व्हिटॅमिन B2 अर्थात रायबोफ्लेविनच्या कमतरतेमुळे होतं. त्याला अँग्युलर स्टोमॅटायटिस असे म्हणतात.
0: आणि असं म्हणतात की दूध हा सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावा, पण या पाठीमागे कारण काय?
1: जसं आपण पाहिलं, दूध रायबोफ्लेविन किंवा B2 हे दुधामध्ये असतं आणि हे जे रायबोफ्लेविन असतं हे प्रकाशात संवेदनशील असतं. त्यामुळे दूध दीर्घकाळ सूर्यप्रकाशात ठेवलंच त्यातील व्हिटॅमिन B2 हे नष्ट होऊ शकते. त्यामुळे दूध हे नेहमी अपारदर्शक डब्यात ठेवावे किंवा थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावे.
0: सो व्हिटॅमिन B2 काय असतं, कशा प्रकारे हे काम करतं, किती महत्वाचं आहे याबद्दल सविस्तर आपण जाणून घेतलं. Stay tuned. Only on MGM 90.8.

तर गणपती बाप्पांचं आगमन झालंय, ते आता आपल्या घरात मंडळात विराजमान झाले. पण त्यांचं आगमन कशा प्रकारे झालं? खड्ड्यांमधून झालंय. आपण बघतोय की आपल्या शहरात इतके खड्डे आहेत की बाप्पांना त्याच खड्ड्यामधून आपण आणलंय. आणि याकडे आता प्रशासन कधी काय काम करेल हा एक प्रश्न होता. तर आता प्रशासन देर आहे दुरुस्त आहे, पण सध्या त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. आणि गणपती बाप्पांचं आगमन जरी खड्ड्यातून झालं तर विसर्जन त्यांचं खड्ड्यातून होणार नाहीये, म्हणजे रस्ते एकदम चांगले असणार आहेत. यासाठी आता प्रशासनाने 1 कोटी रुपये खर्च करत आहे आणि सर्व सोयी सुविधा आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी ते काम करत आहे, म्हणजे काम त्यांनी सुरू केलंय. बाप्पा जेव्हा जातील तर त्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार नाहीये. आणि आय होप की यानंतर सुद्धा हे पॅच वर्क आणि जितकं खर्च करणार आहे महानगरपालिका त्या प्रकारे ते रस्ते नेहमीसाठी असतील. पण आपण बघतोय की थोडीशी बरसात आती और पूरा काम बाहर आ जाता है, किस तरीके से काम होता है. गणपती बाप्पा से एक ही प्रार्थना है कि प्रशासन को कुछ ऐसी हिदायत दो कि वह ऐसा काम करे कि हमारे शहर के जो रास्ते है ना वो एकदम ठीक ठाक हो जाए और कभी खराब हो ही ना. सगळ्यात महत्त्वाचं एक विघ्न आहे ते म्हणजे खड्डे, आणि तेच विघ्न गणपती बाप्पा दूर करतील ही एक आपण प्रार्थना करूयात. बाकी तर महानगरपालिका काम करतच आहे. आय होप की ते काम चांगल्या प्रकारे आणि एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे. नाही तो क्या है, चलता है चलने दो, बल्कि काम थातुर मातुर होत असते आणि ते नेहमीच होत आहे. कारण क्रांती चौकात ना काही 15-20 दिवस अगोदरच खड्ड्यांवर पॅच वर्क केलं होतं आणि 2 दिवस अगोदर जो काही पाऊस पडला त्याने ते खड्डे जैसे थे परिस्थितीमध्ये आलेले आहे. तर अशा प्रकारे हे आपलं काम असतंय. तो हम क्या ही कर सकते, बस आप उम्मीद लगा सकते कि महानगर पालिका अच्छे से काम करेगा एंड खड्डा मुक्त अपना शहर हो जाएगा. होप सो. स्टे ट्यून्ड.

तर तब्बल 21 प्रकारचे मोदक आलेले आहेत. क्या बात है यार. आपण नेहमीच ना उकडीचे मोदक तर खाल्लेले आहेत, पण त्यासोबतच काजू पिस्ता बदामापासून बनलेले एक स्पेशल मोदक आहेत. आणि ज्यांना थोडं मॉडर्न खायला आवडते ना, त्यांच्यासाठी भन्नाट ऑप्शन आहे. म्हणजे जेनजीसाठी एक स्पेशल मोदकाची व्हरायटी आलेली आहे, ते म्हणजे चॉकलेट मोदक. आय हाय हाय, क्रीम मोदक, पान मसाला मोदक, कुकीज अँड क्रीम मोदक. आय हाय, क्या बात यार. म्हणजे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे, पण थोड्या मॉडर्न पद्धतीने. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे लोक डाएट करतायत और कहते की यार मुझे मोदक तो खाना है लेकिन शुगर बहुत होती है, या फिर जिन्हें शुगर की बीमारी होती वो भी मोदक खाना चाहते है बट खा नहीं सकते, तो ऐसे लोगों के लिए शुगर फ्री मोदक या वर्षी मार्केटमध्ये आलेले आहेत. सो म्हणजे कसं, या वर्षी ना तर मोदक खाण्यापासून तुम्हाला कोणी रोकू शकत नाही. हा, थोडीफार महागाई तुम्हाला थांबू शकते, बट जबान के लिए कुछ भी चल जाता है भाई. आता सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतो की यार 21 प्रकारचे मोदक आहेत आणि मी अजून एकही खाल्लेला नाही, आणि मला ओरिजिनल मोदक खायचे. जे उकडीचे मोदक असतात ना, ते मी खरं सांगू का आयुष्यात आजपर्यंत कधी टेस्ट केलेलंच नाहीये. बाकी मोदक खाल्ले, पण ओरिजिनल उकडीचे मोदक मी खाल्लेले नाही यार. समझ रहे हो मैं क्या कहना चाहता हूँ. सामने वाला बंदा कह रहा है कि यार उसने मोदक नहीं खाए, इसका मतलब ये होता है कि आप मुझे मोदक खाने के लिए इन्वाइट कर सकते हो, मतलब मैं आ सकता हूँ भाई, और आप चाहो तो मुझे मोदक खिलाओ ना यार. मतलब बहुत बढ़िया होता है भाई, ऐसा मैं खुद से नहीं कह रहा हूँ लेकिन दिल से तमन्ना है कि मोदक खाने की यार. आता तुम्ही म्हणाल की यार बाहेर पण भेटतात तिकडून घेऊन खाऊ शकतो आपण, नाही, घर पर बनने वाले मोदक की मजा ही कुछ अलग होती है यार. वैसे मोदक खाने की बहुत इच्छा, अगर कोई इन्वाइट करना चाहो या कोई खिलाना चाहो तो मैं बिंदास आ सकता है बिल्कुल. बाय द वे, आता 21 प्रकारचे मोदक आहेत मार्केट मध्ये, तुम्ही कोणते खाणार आणि तुम्हाला कोणते आवडतात कळवा मला. डीएम करा इंस्टावर आरजी अदनान या इंस्टा पेज वर. आणि बाकी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, स्टे ट्यून. Only on MGM 90.8 FM.

मौके का फायदा कौन कब उठाएगा किसी को पता नहीं। तो बात को जैसी है कि सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि आपण सर्वजण हा उत्सव सेलिब्रेट करत आहोत आणि जे मंडळ आहेत त्यांचे देखावे आहेत ते आपण पाहण्यासाठी घरातून बाहेर निघतोय आणि यात ना तर आपल्याला स्वतःची काळजी घेणे सुद्धा फार गरजेचं आहे बिकॉज आतापर्यंत गणेश उत्सवात 40 जास्त मोबाईल चोरीला गेलेले आहेत आणि 8 जास्त मंगळसूत्र सुद्धा चोरी झालेली आहे। तर ही पण एक महत्वाची गोष्ट आहे, जे मौल्यवान वस्तू आहेत त्यांची काळजी घ्या आणि स्पेशली काही मुलं आणि मुली आहेत ज्यांना एक सवय असते की मोबाईल फोन नात पाठीमागच्या खिशात ठेवण्याची। सो ऐसा क्यों करते हो भाई, मोबाईल फोन सामने की जेब में रखो ना, नहीं वहां पर नहीं वो पीछे की जेब में रखेंगे, पता नहीं क्या ही स्वैग होता है उसमें, पीछे से कोई मोबाईल चोरा कर ले जाए पता भी नहीं चलेगा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी टोळी आहे चोरी करण्याची, यात महिला सुद्धा आहे चोरी करणाऱ्या, त्यामुळे बी सेफ बी केअरफुल, क्योंकि आपकी मेहनत की कमाई होती है, मेहनत का मंगलसूत्र होता है मोबाईल होता है और वो एक झटके में चोरी हो जाता है। तर गर्दीच्या ठिकाणी जाताना नेहमी लक्षात ठेवा की मौल्यवान वस्तू मौल्यवान दागिने थोडं अवॉइडच करा आणि मोबाईल पैसे वगैरे असेल तर समोरच्या खिशात ठेवा। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफ राहा। और अगर कोई कुछ तो गडबडी वाला इंसान आपको नजर आहे ना गर्दी में, तो तुरंत उसकी कंप्लेन पोलीस के पास कर सकते हो, पोलीस बंदोबस्त सगळीकडे आपल्याला शहरात बघायला मिळणार आहे। तर सो इस तरीके से आप सेफ रहिए, सुरक्षित रहिए और गणेश उत्सव का मजा उठाइए। स्टे ट्यून्ड।

0: 15 सप्टेंबर पर्यंत पाऊस पडणार होता असं सांगण्यात आलं होतं, पण दिल के अरमासो में बह गए। किसी किसी ने तो बहुत गारंटेड कहा था कि 15 सितंबर के बाद तूफान बरसात हो सकती है, उसको कोई रोक नहीं सकता। लेकिन 15-16 सितंबर खत्म हो गया, बरसात चाहिए उतनी नहीं हुई। शनिवार रविवार थोड़ा फार पाऊस पडला होता, त्यानंतर पाऊस एकदमच बंद झालेला आहे। 2 दिवसात जितका पाऊस झाला ते म्हणजे 6 मिलीमीटर ते 11 मिलीमीटर इतका पाऊस शहरात पडलेला आहे। आणि आता सांगण्यात येत आहे की 22 सप्टेंबर पर्यंत पुन्हा पावसाने स्टॉप घेतला आहे। वैसा देखा जाए तो पावसाने स्टॉप ना मागच्या महिन्यातच घेतला होता, जे ऑक्टोबर हीटचे चटके होते ना ते आता आपल्याला सप्टेंबर मध्ये बसताय। तो पाऊस कमी आहे त्यामुळे टेम्परेचर 30 ते 31 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे। तर आय होप की या गणेश उत्सवात तरी बाप्पा हे जे पाण्याचं विघ्न आहे, पाऊस कमी पडलाय, ते विघ्न दूर करतील आणि सुकून भरी बरसात शहर में होने दे। स्टे ट्यून।
1: Only on MGM 90.8 FM.

0: आपके नाम पर कितने सिम कार्ड थे? 2, 3, 4। कारण की सरकार ने सिम कार्ड बाबत ना काही रूल्स एकदम स्ट्रिक्ट केलेल्या आहेत. नवीन नियमानुसार एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड असू शकतात. त्यापेक्षा जास्त सिम कार्ड तो यूज करू शकणार नाहीये. म्हणजे तुमच्या नावावर जिओ, एअरटेल, वी असे वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम असले तरी ते सगळे मिळून 9 असणे कंपल्सरी आहे आणि त्याच्याहून जास्त सिम कार्ड तुम्ही यूज करू शकत नाही. एका डॉक्युमेंटवरच ना 10-11 सिम कार्ड लोक खरेदी करत होते. ये मेरे लिए, ये मेरे दोस्त के लिए, ये मेरे सिस्टर के लिए, और डॉक्युमेंट सबके एक ही होते थे. तो ऐसा अब नहीं चलेगा. पण एक महत्वाची गोष्ट, तुमच्या नावावर असा सिम आहे का जो तुम्ही वापरतच नाहीये, तर तो बंद करून घेणे गरजेचं आहे. एक अल्टरनेट सिम कार्ड आपण खरेदी करतो, 1-2 महिने वापरतो किंवा चांगली ऑफर असते म्हणून आपण तो खरेदी करतो, पुन्हा ते यूज करत नाही. पण तुमच्या नावावर तो सिम असतो ना, तर ते बंद करून टाका. सो एक बात चेक करना बहुत जरूरी है कि आपके नाम पर सिम कार्ड कितने हैं. अब सवाल आता है कि यार ये चेक कैसे किया जाए, कैसे हमको समझेगा कि हमारे नाम पर सिम कार्ड है या नहीं, कितने हैं? वो बताऊंगा मैं कुछ ही देर में. तब तक सोचिएगा कितने सिम कार्ड है आपके नाम पर एंड स्टे ट्यून्ड.
1: ओनली ऑन MGM 90.8 FM.

Let's play the game. You're listening to MTL 90.8 FM. यात ना तर आपण एक गेम खेळत असतो, म्हणजे आज मी तुम्हाला एक म्हण ऐकवली होती आणि त्या म्हणीचा अर्थ काय ते तुम्ही मला सांगणार होतात. तर आजची म्हण अशी होती आणि माझ्याकडे उत्तर भरपूर आलेले आहेत. अगोदर म्हण तुम्ही ऐका, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तर ही एक म्हण होती आणि याचा अर्थ होतो दोन पैकी एक पर्याय निवडणे, म्हणजे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. तर या म्हणीचा एकदम करेक्ट आणि सर्वात आधी उत्तर दिलेलं आहे सचिन पुरोहित यांनी. सो कॉंग्रॅच्युलेशन सचिन जी, तुम्ही आजचे विनर बनला आहात. तुम्हाला आमच्याकडून एक स्पेशल गिफ्ट मिळणार आहे. तर मी असे तुम्हाला काही प्रश्न किंवा म्हणी विचारणार आहे आणि त्याची उत्तरं तुम्ही मला देत राहा, गिफ्ट जिंकत राहा आणि ऐकत राहा.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: नमस्कार श्रोते हो, मनातल्या गोष्टी मनापर्यंत या कार्यक्रमात मी रंजना कल्याणकर, मानसतज्ञ, आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आजचा आपला विषय आहे महिला सबलीकरण, काळाची गरज. अंधाराच्या फलकावर प्रकाशाचे वेध घे, सामर्थ्याच्या शृंखलांना अस्मितेची धार दे, दास्यांच्या शृंखलांना विवेकाने सार दे, परंपरेच्या वेदनांना कंठामधूनही वाट दे, आणि उद्याच्या भगिनींना स्वातंत्र्याची भेट दे, स्वातंत्र्याची भेट दे. श्रोते हो, भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्ती असे म्हटले जाते. आपण शक्तीच्या विविध रूपांची पूजा करतो, शक्ती म्हणून तिचा गौरव करतो. यासाठी पुराणात देखील दाखले दिले जातात. पण हा झाला स्वप्नरंजन. या पातळीवर स्वप्नरंजन सर्व लोकांना आवडते, पण त्याच्या पूर्ण आहारी जाण्यात धोका असतो. वास्तव शोधण्यातच खरे

आव्हान असते. त्यामुळे भूतकाळात रमण्यापेक्षा आणि वर्तमान काळाचा विचार करण्यापेक्षा भविष्याचा वेध घेत पुढे जाण्याची गरज असते. स्त्रियांना वेलींची उपमा दिली जाते. वेल उंच उभा राहतो तो वृक्षांचा आधार घेत. त्याचप्रमाणे स्त्री पुरुषाच्या आधाराशिवाय उभे राहू शकत नाही अशी संकल्पना आजही समाजात दिसून येते. स्त्री दुर्बल आहे अशी ठासून तिच्या मनामध्ये बिंबवले जाते. त्यामुळे ती तिचा निर्णय कशी घेऊ शकणार? तिने घराच्या उंबरड्यात असावे, तिने चूल आणि मूल इतकेच सांभाळावे असे काहींचे मत आहे. ते योग्य आहे का? हे झाले. वैदिक काळात महिला पुरुषांच्या बरोबरीने स्वतंत्र होत्या. मात्र स्मृतीच्या काळात येईपर्यंत स्त्रीचा दर्जा खाली येऊ लागला. मनुस्मृतीने शूद्रांबरोबर स्त्रियांनाही सर्व खालच्या वर्गामध्ये ढकलून दिले. मोगलांच्या आक्रमणानंतर देशात पडदा पद्धती अस्तित्वात आली. स्त्रीला बाहेरचे दरवाजे बंद करण्यात आले आणि आताच्या काळामध्ये स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उतरू लागली आहे. पण अशा स्त्रिया किती आहेत हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या. या उलट बळी जाणाऱ्या स्त्रियांची संख्या जास्त दिसून येते. तसेच समाजात वाढता भौतिकवाद, चंगळवाद, पैशाच अवास्तव महत्व यामुळे बालिका भ्रूण हत्या, हुंडा पद्धती, वैश्या व्यवसाय यासारख्या समाजविघातक प्रवृत्ती बळावत आहेत. स्त्रियांच्या अत्याचारांना वाव मिळत आहेत. अत्याचार हा एक सामान्य शब्द बनला आहे. प्रसार माध्यमातून जगाच्या उंबरठ्यावर कोणकोणते प्रयत्न होत आहेत हे आपण कधी पाहिले आहे का? अत्याचाराची बातमी ऐकून ती एक बातमी समजून आणि रोज मरे त्याला कोण रडे या म्हणीप्रमाणे लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. कितीही सुरक्षित असल्या तरी त्यांना करिअर निवडताना अनेक अडथळे येतात. सुभेदारांच्या पत्नीला सन्मान देऊन परत पाठविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, अहिल्याबाई होळकर अशा शूरवीर स्त्रियांचा देशात त्यांच्या कुळातील स्त्रियांवर होणारा अत्याचार पाहून मन अगदी सुन्न होते. भारतीय स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांच्यावरील अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी भारतीय घटनेने काही कायदे केले आहेत. परंतु कायदे असूनही स्त्रियांना संरक्षण मिळत नाही. 21व्या शतकात आपण त्यासाठी सतत काहीतरी नवीन करत असतो. नवीन तंत्रज्ञान, विज्ञान, नवीन जीवनशैली यामुळे नवे प्रश्न समाजापुढे उभे राहत आहेत. आता हेच पहा ना, गर्भजल परीक्षा ही विज्ञानाने दिलेली एक देणगी आहे. परंतु ह्याचा वेगळाच उपयोग केला जातो. असंख्य मुक्या कळ्या या जगात पदार्पण करण्याआधीच खोडल्याच गेल्या आहेत आणि जात आहेत. स्त्री अत्याचाराच्या बातम्या वर्तमानपत्रातून, दूरदर्शनवरून आपल्या समोर येत असतात. 100 बातम्या ऐकल्यानंतर एखाद्या अत्याचाराच्या गुन्हेगाराला शिक्षा झाल्याचे कानावर येते. हे बरोबर आहे का? हे झाले एक गोष्ट. दुसरी गोष्ट, स्त्री ही निरक्षर असल्यामुळे तिला कोर्टाची दारे ठोठावता येत नाहीत. तिला कळतही नाही की कुणाला काय सांगावे, काय करावे. शिक्षण हा स्त्रिया सुधारण्यासाठीचा पहिला टप्पा आहे. त्यामुळे तिला सामाजिक जाणीव करता येते, कायद्याचे हक्काचे ज्ञान मिळते, आत्मविश्वास मिळते. परंतु हे चित्र सन्माननीय अपवादांचे आहे. सुशिक्षित स्त्रिया, कमावते स्त्री, अहो हेच बघा ना. जरी स्त्री सुशिक्षित असली, कमावती असली, आता साधं आणि ताजं उदाहरण घ्यायचं झाल्यास निसर्ग इतका छान नटलेला आहे आणि अशामध्ये जर काही स्त्रियांची इच्छा झाली एखादा दिवस निसर्गाच्या सानिध्यात जायचं, त्यांना किती त्रास सहन करावा लागतो, किती प्लॅनिंग करावी लागते. एका दिवसासाठी जाण्यासाठी त्यांना महिनाभराचं प्लॅनिंग करावं लागतं. महिन्याभरापासून ते प्रयत्न करत असतात. तरीही त्यापैकी काही महिलांचं ते सक्सेस होतं आणि काही प्लॅनिंग करतच त्यातच ते त्यांचं समाधान मिळवत असतात ना. पाहतो आपण
स्त्रियांचे आवाज, आक्रोश, अमानुषतेच्या भिंतीत दडून गेले आहे. अन्यायाला दूर करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्त्री संघटनेची आवश्यकता आहे. त्यांचे हात समाजाने व सहकार्याने, कायदा व सुरक्षा व्यवस्थेने बळकट केले पाहिजे. ही काळाची गरज आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक कर्तव्यगार स्त्रीचा हात असतो. मग ती स्त्री आई, पत्नी, बहीण कुणीही असो. राजमाता जिजाबाईंनी छत्रपती शिवरायांना घडविले. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंच्या साथीने मुलींची शाळा काढली. असे अनेक उदाहरणे देता येतील. स्त्री ही पुरुषांच्या जीवनातील अर्धांगिनी आहे. मात्र हे उदाहरण आहेत की काही हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच आहेत. मग कसं होणार आपलं? कुणी विचार केला आहे महिलांची आजची अवस्था काय आहे? त्यांना प्रगतीची संधी काय आहे? राजकारणात महिलांचा सहभाग हा पण एक महत्त्वाचा विषय आहे मैत्रिणींनो. याबाबत सर्वेक्षण झाले. राजकीय व्यवस्थेत स्त्रियांचा सहभाग 5 ते 7% जास्त नाही. त्यातही 90% महिला आरक्षणावर आलेला तोडगा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण मिळाले, पण ते आरक्षण सोयीने वापरले जाते बरं का? घराण्यातील सत्ता जाऊ नये म्हणून स्वयंपाकघरातील स्त्रीला राजकारणातल्या आखाड्यात ढकलले जाते. स्त्री ही केवळ सहीची मालक असते, बाकी सर्व कारभार कुणीतरी पुरुषच पडदा आडून पाहणार. म्हणजे रिमोट स्त्रीच्या हाती, परंतु रिमोट कंट्रोल करणारा हात मात्र दुसऱ्याचाच असतो. मन, बुद्धी व विचारांमध्ये समान असणाऱ्या स्त्रीला समाजात देखील समान स्थान मिळाले पाहिजे. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा या सर्व घटकात स्त्रियांना उच्च स्थान मिळाले पाहिजे. स्त्रियांच्या वाट्याला येणारी समाज व्यवस्था, तिची विटंबना कुटुंबात संपलेली नाही. हे दुष्टचक्र जोपर्यंत समोर नष्ट होत नाही तोपर्यंत समाजवादी पद्धती ही सुधारणार नाही. म्हणून स्त्रीला समाजात आदर्श स्थान दिले पाहिजे. स्त्री सन्माननीय स्थान अपवादात्मक आहे, म्हणून ते सन्माननीय स्थान नियमात्मक होणे गरजेचे आहे. तरच ठरेल मानवी युगाचे परिपूर्ण स्वातंत्र्य ही मुक्त झाले पाहिजे. पण ती पुरुषांपासून नव्हे तर पुरुषी अहंकारापासून. महिला मानसिक दृष्ट्या सक्षम झाली तरच कुठल्या तरी क्षेत्रात यश प्राप्त करू शकते. महिलांच्या सक्षमीकरणात मानसिक शारीरिक सुदृढते बरोबरच महिलांना आर्थिक दृष्ट्या देखील स्वतंत्र बनवले पाहिजे. एक स्वतंत्र राष्ट्र महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असतेच. महिलांवरील अन्याय रोखण्यात कायद्यांची भूमिका खूप महत्वाची असते. त्या पद्धतीचे कायदे संसदेत पारित करण्यात आले आहेत. हुंडा प्रतिबंधात्मक कायदा, गर्भधारणा कायदा, भ्रूणहत्या विरोधी कायदा, बालविवाह विरोधी अधिनियम, लैंगिक अत्याचार विरोधी अधिनियम यासारखे कायदे भारतात लागू झालेले आहेत. महिला सक्षमीकरण हा मुद्दा प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारच्या मोहिमेत असतो. सरकारच्या दृष्टीने महिलांना उपलब्ध होतील तेवढ्या सुविधा देण्याचे प्रयत्न करते. कायद्याची अंमलबजावणी कठोर केली जाते. थोडे सहकार्य पुरुषांनी केले आणि महिलांना योग्य सुरक्षित वातावरणात कर्तृत्व सिद्धीस कार्यरत केले तर महिलांनाही योग्य सन्मान मिळेल आणि तिची शक्ती प्राप्त करता येईल. शेवटी इतकंच म्हणा श्रोत्यांनो, सरली काळ रात्र झाली पहाट नवी कोरी, उठ उठ नारी आता घेग तू भरारी, उठ उठ नारी आता घेग तू भरारी. जय हिंद.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी।
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची।
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात।
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455।

0: बिझनेसची सुरुवात झालीये, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळे काही मांडावे तुझ्याशी।

अजून आठवतो बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात आणि पहिल्यांदाच घेतला जेव्हा तोंडी मऊ भात. आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा. रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, पाऊल पहिलं. दूरचं पाहत राहिलो फक्त, जवळ पाहायचंच राहिलं.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

हॅलो, नमस्कार, गुड इव्हनिंग. तुम्ही ठेवून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे RJ भूषण, आणि शो सुरू झालाय आपला. मित्रांनो, आपण बाहेर उन्हात पडतो, सनस्क्रीन लावतो, कॅप घालतो, स्कार्फ घेतो, पण आपल्यापेक्षा हजारो किलोमीटर वर बसून आपली काळजी घेणारा एक इनव्हिजिबल प्रोटेक्शन लेअर आहे. आता हे आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती असेलच, आणि याच प्रोटेक्शन लेअरची आज आठवण करून देणारा दिवस आहे, आणि तो दिवस म्हणजे वर्ल्ड ओझोन डे. मित्रांनो, ओझोन लेअर म्हणजे पृथ्वीभोवती असलेली एक नैसर्गिक शिल्ड आहे, जी सूर्याच्या हार्मफुल अल्ट्राव्हायलेट रेज पैकी मोठा भाग अडवते. म्हणजे आपण रोज तिचा विचार करत नाही, पण ती आपल्यासाठी रोजच काम करते, आणि तीही एकदम फ्री ऑफ कॉस्ट. तर मित्रांनो, म्हणूनच आजचा दिवस फक्त ओझोन बद्दल बोलण्याचा नाही, तर आपल्या एन्व्हायरमेंट कडे थोडस सिरियसली पाहण्याचं आहे. मी आहे RJ भूषण, शो सुरू झालाय आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आज वर्ल्ड ओझोन डे आहे आणि त्याचबद्दल आपण बोलतोय. आणि मित्रांनो, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की ओझोन आणि ऑक्सिजन हे सेम नाही आहे बरं का. आपण श्वास घेतो ते ऑक्सिजन म्हणजे O2 आणि ओझोन म्हणजे O3, म्हणजे 3 ऑक्सिजन ॲटम्सचं मॉलिक्युल. अरे यार, हे एकदम केमिस्ट्रीचं लेक्चर सुरू असल्यासारखं वाटतंय. पण टेन्शन घेऊ नका, सिंपल आणि महत्त्वाचं एवढंच की स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असलेली ओझोन लेअर सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्सपासून पृथ्वीवर जीवसृष्टीचं संरक्षण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. आणि चांगली गोष्ट अशी की ओझोन प्रोटेक्शनसाठी जगभरात केलेल्या प्रयत्नांमुळे ओझोन लेअरच्या रिकव्हरीचे पॉझिटिव्ह सायन्स दिसत आहे. मी आहे आरजे भूषण, शो सुरू आहे आपला. ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.

0: एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आपण एखादी वस्तू खराब झाली की लगेच लक्ष देतो. मोबाईल खराब झाला, एसी खराब झाला, बाईक खराब झाली, पण एन्व्हायरमेंट खराब होतंय हे कळायला मात्र आपल्याला थोडा वेळ लागतो. कारण एन्व्हायरमेंट आपल्याला नोटिफिकेशन पाठवत नाही. जसं की स्टोरेज फुल झालं, बॅटरी लो झाली, रिपेअर रिक्वायर्ड, अशा प्रकारचं काहीच नोटिफिकेशन येत नाही. पण छोटे छोटे चेंजेस तर आपण नक्की करू शकतो. जसं की अनावश्यक इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन कमी करायचं, प्लास्टिकचा वापर कमी करायचा, झाडांची काळजी घ्यायची, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा कार पुलिंग शक्य असेल तेव्हा वापरणं. या गोष्टी इंडिव्हिज्युअली छोट्या वाटतात, पण लाखो लोकांनी केल्या तर याचा परिणाम खूप मोठा होतो. म्हणूनच आजच्या वर्ल्ड ओझोन डे निमित्त एक छोटंसं रेझोल्युशन करूया. एन्व्हायरमेंट वाचवण्याची जबाबदारी फक्त गव्हर्नमेंटची किंवा ऑर्गनायझेशनची नाही, तर आपल्या रोजच्या सवयींचीही आहे. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: फोन तो मत काट, मानता हूँ हो गई गलती, अब मान भी जा.

वेलकम बॅक एमडीएम रेडिओ 90.85 वर. मी आहे आर जे भूषण. मित्रांनो, दिवसभर काम, कॉलेज, ट्रॅफिक, कॉल्स, मेसेजेस आणि आता मन म्हणतंय की बस झालं भाई, थोडं म्युझिक लावा. आणि खरं सांगायचं तर म्युझिक हीच तर मॅजिक आहे. म्युझिक आपल्या लाईफमध्ये खूप मोठा रोल प्ले करते. जसं की काही गाणी आपली मूड बदलतात, काही गाणी आपल्याला काही आठवणींमध्ये नेतात आणि काही गाणी ऐकली की फक्त असं वाटतं की दिवस आता थोडा बेटर झालाय. तर तुमचा आजचा मूड काहीही असो, कामातून घरी जाताना, घरातली कामं करत असताना किंवा फक्त आराम करत असताना तुमच्या इव्हिनिंगमध्ये थोडं म्युझिक मिसळा आणि स्टे ट्यून रहा विथ आर जे भूषण ओनली ऑन एमजीएम रेडिओ 90.85. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण. शो सुरू आहे आपला. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, गणपती बाप्पांचं आगमन होऊन आता घराघरात उत्साहाचं वातावरण आहे. सकाळची आरती, नैवेद्याचा सुगंध, आजूबाजूला ऐकू येणारा गणपती बाप्पा मोरया आणि संध्याकाळ झाली की मंडपातली लगबग अजूनच वाढते. संध्याकाळच्या वेळेला तर माहोल अजूनच खास. मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतात, त्यानंतर आज कुठल्या मंडळात जायचं हे सुद्धा ठरवावं लागतं. मित्रांनो, आपल्या शहरातही गणेशोत्सवाचा उत्साह नक्कीच रंगात आलेला आहे. तर बाप्पाच्या या उत्सवात आनंद घ्या, पण गर्दीत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यायला विसरू नका. त्यासोबतच ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM.

वेलकम बॅक एमडीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, बॉलिवूडमध्ये सध्या कुणाल खेमू आणि प्रीती झिंटा यांचा वाइब या मूवीची चर्चा आहे. हा ऍक्शन कॉमेडी मूवी 18 सप्टेंबरला थिएटरमध्ये येतोय आणि रिलीजच्या आधीच त्याला ए सर्टिफिकेट मिळालंय. आता इंटरेस्टिंग पार्ट असा की CBFC ने फिल्म मधलं एक सुद्धा ऍक्शन सीन कापलेला नाहीये, मात्र एका प्रोफॅनिटीला म्यूट करण्यास सांगितलं आणि अँटी ड्रग डिस्क्लेमर ऍड करण्याच्या सूचना दिल्या आहेत. म्हणजे ऍक्शन भरपूर पण सेन्सर बोर्डने आपली छोटीशी अटेंडन्स लावलीच. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रीती झिंटा यांचा बऱ्याच काळानंतर थिएट्रिकल अपिअरन्स आहे, त्यामुळे व्हाइब कडे ऑडियन्स सुद्धा क्युरियोसिटीने पाहतंय. आणि कुणाल खेमू भाई, कुणाल खेमू तर आपला फेवरेट आहे. तर मित्रांनो, 18 सप्टेंबरला हा नवीन कुणाल खेमू प्रीती झिंटा कॉम्बो किती व्हाइब देतो हे तर रिलीज झाल्यावरच कळेल. ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, गणपती बाप्पा आले आणि आपल्या शहर जिल्ह्यातल्या महिला बचत गटांनीही यंदा बिझनेसमध्ये चांगलीच धूम केली आहे. उमेदच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी गणेश मूर्ती विक्रीचे तब्बल 253 स्टॉल्स उभारले होते आणि या स्टॉल्समधून झालेली उलाढाल ही 6,31,00,000 जास्त आहे. म्हणजे बाप्पांची भक्ती तर झालीच, पण त्यासोबतच महिलांच्या हातात रोजगार आणि त्यांच्या व्यवसायाला मोठी चालनासुद्धा मिळाली. गणेश मूर्ती विक्रीचा हा उपक्रम फक्त बाप्पा घरी आणा इथपर्यंत मर्यादित राहिला नाहीये, तर महिलांनी स्वतःच्या हाताने केलेला बिझनेस मॉडेल बनलाय. आता गणपतीच्या दिवसात मोदक खाण्याबरोबरच त्यांच्या मेहनतीचं कौतुक सुद्धा केलं पाहिजे. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, एमडीएम रेडिओ 90.8 FM वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू होता आपला. तर मित्रांनो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080. त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM सुद्धा करू शकता. इंस्टाग्रामचा ID आहे RJ_भूषण.पवार. आणि इंस्टाग्रामवर फक्त DMच करू नका तर इंस्टाग्रामला मला फॉलो सुद्धा करा. चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर एमडीएम रेडिओ 90.8 FM.

तर गणपती बाप्पांचं आगमन झालंय ते आता आपल्या घरात मंडळात विराजमान झाले. पण त्यांचं आगमन कशा प्रकारे झालं, खड्ड्यांमधून झालंय. आपण बघतोय की आपल्या शहरात इतके खड्डे आहेत की बाप्पांना त्याच खड्ड्यामधून आपण आणलंय. आणि याकडे आता प्रशासन कधी काय काम करेल हा एक प्रश्न होता. तर आता प्रशासन देर आहे दुरुस्त आहे, पण सध्या त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. आणि गणपती बाप्पांचं आगमन जरी खड्ड्यातून झालं तर विसर्जन त्यांचं खड्ड्यातून होणार नाहीये, म्हणजे रस्ते एकदम चांगले असणार आहेत. यासाठी आता प्रशासनाने 1 कोटी रुपये खर्च करत आहे आणि सर्व सोयी सुविधा आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी ते काम करत आहे, म्हणजे काम त्यांनी सुरू केलंय. बाप्पा जेव्हा जातील तर त्यांना खड्ड्यातून प्रवास करावा लागणार नाहीये. आणि आय होप की यानंतर सुद्धा हे पॅच वर्क आणि जितकं खर्च करणार आहे महानगरपालिका त्याप्रकारे ते रस्ते नेहमीसाठी असतील. पण आपण बघतोय की थोडीशी बरसात आती और पूरा काम बाहर आ जाता है, किस तरीके से काम होता है. गणपति बापा से एक ही प्रार्थना है कि प्रशासन को कुछ ऐसी हिदायत दो कि वह ऐसा काम करे कि हमारे शहर के जो रास्ते है ना वो एकदम ठीक ठाक हो जाए और कभी खराब हो ही ना. सगळ्यात महत्त्वाचं एक विघ्न आहे ते म्हणजे खड्डे, आणि तेच विघ्न गणपती बाप्पा दूर करतील ही एक आपण प्रार्थना करूयात. बाकी तर महानगरपालिका काम करतच आहे. आय होप की ते काम चांगल्या प्रकारे आणि एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे. नाही तो क्या आहे, चलता है चलने दो, बल्कि काम थातुर मातुर होत असते आणि ते नेहमीच होत आहे. कारण क्रांती चौकात ना काही 15-20 दिवस अगोदरच खड्ड्यांवर पॅच वर्क केलं होतं आणि 2 दिवस अगोदर जो काही पाऊस पडला त्याने ते खड्डे जैसे थे परिस्थितीमध्ये आलेले आहे. तर अशा प्रकारे हे आपलं काम असतंय. हम क्या ही कर सकते, बस आप उम्मीद लगा सकते हैं कि महानगर पालिका अच्छे से काम करेगा एंड खड्डा मुक्त अपना शहर हो जाएगा. होप सो. स्टे ट्यून्ड.

गणेश उत्सव गणपती बाप्पांचं नाव निघालं तर सगळ्यात आधी आपल्या डोळ्यासमोर काय येतंय ते म्हणजे मोदक. आय हाय हाय. यु नो व्हॉट, आपल्या शहरातला यावर्षी मोदक चक्क अपग्रेड झालेले आहेत. कारण की आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या मार्केटमध्ये यावर्षी एक दोन नाही तर तब्बल 21 प्रकारचे मोदक आलेले आहेत. क्या बात है यार. आपण नेहमीच ना उकडीचे मोदक तर खाल्लेले आहेत, पण त्यासोबतच काजू पिस्ता बदामापासून बनलेले एक स्पेशल मोदक आहेत. आणि ज्यांना थोडं मॉडर्न खायला आवडते ना त्यांच्यासाठी भन्नाट ऑप्शन आहे, म्हणजे जेनझीसाठी एक स्पेशल मोदकाची व्हरायटी आलेली आहे, ते म्हणजे चॉकलेट मोदक. आय हाय हाय. क्रीम मोदक, पान मसाला मोदक, कुकीज अँड क्रीम मोदक. आय हाय, क्या बात यार. म्हणजे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे पण थोड्या मॉडर्न पद्धतीने. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे लोक डाएट करतायत और कहते की यार मुझे मोदक तो खाना है लेकिन शुगर बहुत होती है, या फिर जिन्हें शुगर की बीमारी होती वो भी मोदक खाना चाहते है बट खा नहीं सकते, तो ऐसे लोगों के लिए शुगर फ्री मोदक यावर्षी मार्केटमध्ये आलेले आहेत. सो म्हणजे कसं, यावर्षी ना तर मोदक खाण्यापासून तुम्हाला कोणी रोकू शकत नाही. हा, थोडीफार महागाई तुम्हाला थांबू सकते बट जबान के लिए कुछ भी चल जाता है भाई. आता इस सगळं ऐकलं और मनात एक प्रश्न येतो की यार 21 प्रकारचे मोदक आहेत आणि मी अजून एकही खाल्लेला नाही आणि मला ओरिजिनल मोदक खायचे. जे उकडीचे मोदक असतात ना ते मी खरं सांगू का आयुष्यात आजपर्यंत कधी टेस्ट केलेलंच नाहीये. बाकी मोदक खाल्ले पण ओरिजिनल उकडीचे मोदक मी खाल्लेले नाही यार. समझ रहे हो मैं क्या कहना चाहता हूँ. सामने वाला बंदा कह रहा है कि यार उसने मोदक नहीं खाए, इसका मतलब ये होता है कि आप मुझे मोदक खाने के लिए इन्वाइट कर सकते हो, मतलब मैं आ सकता हूँ भाई, और आप चाहो तो मुझे मोदक खिलाओ ना, मतलब बहुत बढ़िया होता है भाई. ऐसा मैं खुद से नहीं कह रहा हूँ लेकिन दिल से तमन्ना है कि मोदक खाने की यार. आता तुम्ही म्हणाल की यार बाहेर पण भेटतात तिकडून घेऊन खाऊ शकतो आपण, नाही घर पर बनने वाले मोदक की मजा ही कुछ अलग होती है यार. वैसे मोदक खाने की बहुत इच्छा, अगर कोई इन्वाइट करना चाहो या कोई खिलाना चाहो तो मैं बिंदास आ सकता है बिल्कुल. बाय द वे, आता 21 प्रकारचे मोदक आहेत मार्केट मध्ये, तुम्ही कोणते खाणार आणि तुम्हाला कोणते आवडतात कळवा मला. डीएम करा इंस्टावर आरजी अदनान या इंस्टा पेज वर. आणि बाकी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. स्टे ट्यून. Only on MGM 90.8 FM.

मौके का फायदा कौन कब उठाएगा किसी को पता नहीं। तो बात को जैसी आहे की सध्या गणेश उत्सव सुरू आहे आणि आपण सर्वजण हा उत्सव सेलिब्रेट करत आहोत आणि जे मंडळ आहेत त्यांचे देखावे आहेत ते आपण पाहण्यासाठी घरातून बाहेर निघतोय आणि यात ना तर आपल्याला स्वतःची काळजी घेणे सुद्धा फार गरजेचं आहे बिकॉज आतापर्यंत गणेश उत्सवात 40 जास्त मोबाईल चोरीला गेलेले आहेत आणि 8 जास्त मंगळसूत्र सुद्धा चोरी झालेली आहे। तर ही पण एक महत्वाची गोष्ट आहे, जे मौल्यवान वस्तू आहेत त्यांची काळजी घ्या आणि स्पेशली काही मुलं आणि मुली आहेत ज्यांना एक सवय असते की मोबाईल फोन नात पाठीमागच्या खिशात ठेवण्याची। सो ऐसा क्यों करते हो भाई, मोबाईल फोन सामने की जेब में रखो ना, नहीं वहां पर नहीं, वो पीछे की जेब में रखेंगे। पता नहीं क्या ही स्वैग होता है उसमें, पीछे से कोई मोबाईल चोरा कर ले जाए पता भी नहीं चलेगा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी टोळी आहे चोरी करण्याची, यात महिला सुद्धा आहे चोरी करणाऱ्या, त्यामुळं बी सेफ बी केअरफुल, क्योंकि आपकी मेहनत की कमाई होती है, मेहनत का मंगलसूत्र होता है मोबाईल होता है और वो एक झटके में चोरी हो जाता है। तर गर्दीच्या ठिकाणी जाताना नेहमी लक्षात ठेवा की मौल्यवान वस्तू मौल्यवान दागिने थोडं अवॉइडच करा आणि मोबाईल पैसे वगैरे असेल तर समोरच्या खिशात ठेवा। सर्वात महत्वाचं म्हणजे सेफ राहा। और अगर कोई कुछ तो गडबडे वाला इंसान आपको नजर आहे ना गर्दी में, तो तुरंत उसकी कंप्लेन पोलीस के पास कर सकते हो। पोलीस बंदोबस्त सगळीकडे आपल्याला शहरात बघायला मिळणार आहे। तर सो इस तरीके से आप सेफ रहिए, सुरक्षित रहिए और गणेश उत्सव का मजा उठाइए। स्टे ट्यून्ड।

0: हॅलो अँड नमस्कार आरजे अदनान, तुमच्या सोबत आहे. या गणेश उत्सवात आपण अष्टविनायक गणपतींबद्दल माहिती घेत आहोत.
1: अष्टविनायका तुझा महिमा कसा.
0: आता आपण ऐकूयात सिद्धटेकचा सिद्धिविनायक. सिद्धिविनायक मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक येथे आहे. सिद्धटेकच्या टेकडीवर स्थित असलेले सिद्धिविनायकाचे हे मंदिर म्हणजे अष्टविनायक यात्रेतील दुसरा गणपती. उत्तराभिमुख असलेली अष्टविनायकांपैकी एकमेव अशी मूर्ती आहे जिची सोंड उजवीकडे आहे. उजवीकडे सोंड असलेला गणपती हा खूप शक्तिशाली असतो, तसेच त्याचे सोळही कडक असते. तसेच या गणपतीला प्रसन्न करणेही कठीण समजले जाते. बाप्पाची ही मूर्ती 3 फूट उंच व त्याने एका पायाची मांडी घातली असून त्यावर रिद्धिसिद्धी विराजमान आहेत. भक्तांमध्ये असे समजले जाते की या देवळाच्या डोंगराला 21 दिवस प्रदक्षिणा पूर्ण केल्या की आपल्या महत्वाच्या कामातील विघ्न दूर होऊन ते काम पूर्ण होते. तर या मंदिराची आख्यायिका आहे की भगवान विष्णू ध्यान निद्रेत असताना त्यांच्या कानातून उत्पन्न झालेले मधु आणि कैटक दानव ब्रह्मदेवांच्या सृष्टी निर्माणाच्या कार्यात अडथळा आणत होते. त्यामुळे भगवान विष्णूंना त्यांच्या ध्यान निद्रा भंग करून मधु व कैटब यांना थांबवण्यासाठी त्यांच्याशी युद्ध करावे लागले. पण भगवान विष्णू त्यांना पराजित करू शकले नाही व त्यामुळे त्यांनी हे युद्ध थांबवले. त्यावर भगवान शंकरांनी मधु व कैटभाला पराजित करण्यासाठी भगवान विष्णूंना गणपतीची आराधना करायला सांगितली. त्यानंतर सिद्धटेक येथेच भगवान विष्णूंनी गणपतीची मूर्ती निर्माण करून त्यांची आराधना केली व येथेच गणपतीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना अनेक सिद्धी प्रदान केल्या व त्यानंतर भगवान विष्णूंनी मधु व कैटवाचा पराभव केला. रशिया मंदिराची आख्यायिका आहे.

0: 15 सप्टेंबर पर्यंत पाऊस पडणार होता असं सांगण्यात आलं होतं, पण दिल के अरमां आंसू में बह गए। किसी किसी ने तो बहुत गारंटेड कहा था कि 15 सितंबर के बाद तूफान बरसात हो सकती है, उसको कोई रोक नहीं सकता। लेकिन 15-16 सितंबर खत्म हो गया, बरसात चाहिए उतरी नहीं हुई। शनिवार रविवार थोड़ा फार पाऊस पडला होता, त्यानंतर पाऊस एकदमच बंद झालेला आहे। 2 दिवसात जितका पाऊस झाला ते म्हणजे 6 मिलीमीटर ते 11 मिलीमीटर इतका पाऊस शहरात पडलेला आहे। आणि आता सांगण्यात येत आहे की 22 सप्टेंबर पर्यंत पुन्हा पावसाने स्टॉप घेतला आहे। वैसा देखा जाए तो पावसाने स्टॉप ना मागच्या महिन्यातच घेतला होता, जे ऑक्टोबर हीटचे चटके होते ना ते आता आपल्याला सप्टेंबर मध्ये बसताय। तो पाऊस कमी आहे त्यामुळे टेम्परेचर 30 ते 31 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे। तर आय होप की या गणेश उत्सवात तरी बाप्पा हे जे पाण्याचं विघ्न आहे, पाऊस कमी पडलाय, ते विघ्न दूर करतील आणि सुकून भरी बरसात शहर में होने दे। स्टे ट्यून।
1: ओनली ऑन MGM 90.8 FM।

आपके नाम पर कितने सिम कार्ड थे? 2, 3, 4। कारण की सरकार ने सिम कार्ड बाबत ना काही रूल्स एकदम स्ट्रिक्ट केलेल्या आहेत. नवीन नियमानुसार एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड असू शकतात. त्यापेक्षा जास्त सिम कार्ड तो यूज करू शकणार नाहीये. म्हणजे तुमच्या नावावर जिओ, एअरटेल, वी असे वेगवेगळ्या कंपन्यांचे सिम असले तरी ते सगळे मिळून 9 असणे कंपल्सरी आहे आणि त्याच्याहून जास्त सिम कार्ड तुम्ही यूज करू शकत नाही. एका डॉक्युमेंटवरच ना 10-11 सिम कार्ड लोक खरेदी करत होते. ये मेरे लिए, ये मेरे दोस्त के लिए, ये मेरे सिस्टर के लिए, और डॉक्युमेंट सबके एक ही होते थे. तो ऐसा अब नहीं चलेगा. पण एक महत्वाची गोष्ट, तुमच्या नावावर असा सिम आहे का जो तुम्ही वापरतच नाहीये, तर तो बंद करून घेणे गरजेचं आहे. एक अल्टरनेट सिम कार्ड आपण खरेदी करतो, 1-2 महिने वापरतो किंवा चांगली ऑफर असते म्हणून आपण तो खरेदी करतो, पुन्हा ते यूज करत नाही. पण तुमच्या नावावर तो सिम असतो ना, तर ते बंद करून टाका. सो एक बात चेक करना बहुत जरूरी है कि आपके नाम पर सिम कार्ड कितने हैं. अब सवाल आता है कि यार ये चेक कैसे किया जाए, कैसे हमको समझेगा कि हमारे नाम पर सिम कार्ड है या नहीं, कितने है, वो बताऊंगा मैं कुछ ही देर में. तब तक सोचिएगा कितने सिम कार्ड है आपके नाम पर एंड स्टे ट्यून्ड.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.